0: शेर मारा है।
1: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, न मैं होता तो क्या होता, न तू होता तो क्या होता।
2: न तू होता तो ये होटल नहीं होता, न मैं होता तो ये ढाबा नहीं होता, न

0: udah Maze King. Oh Maze King.
1: Me?
0: घरी नाही जायचं का? मी तुझी गर, जाने जी गर, मी छम्मक छलो, तू माझा किंग किंग किंग.